0: भारत ने अब तक प्रतियोगिता में 4 स्वर्ण, 12 रजत और 14 कांस्य सहित कुल 30 पदक जीते हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: गुड मॉर्निंग, दिस इज आकाशवाणी, द न्यूज रेड बाय साइरा मुज्तबा। Prime Minister Narendra Modi will share his thoughts with the people of the country and abroad in his monthly radio program Mann Ki Baat on Akashvani at 11 a.m. today. It will be the 138th episode. The program will be broadcast across the entire Akashvani and Doordarshan network, the AIR News website and the News on AIR mobile app. It will also be live streamed on the YouTube channels of AIR News, DT News, the PMO and the Ministry of Information and Broadcasting. Akashvani will broadcast the program in regional languages immediately after the Hindi broadcast. India has called upon all parties to exercise restraint, de-escalate tensions, ensure protection of civilians and uninterrupted flow of energy and commerce during the ongoing conflicts. Addressing the UN General Assembly in New York last night, External Affairs Minister S. Jaishankar pointed out that the repercussions of wars are experienced far outside the borders of directly engaged nations.
2: We remain deeply concerned over continuing hostilities, the targeting of commercial shipping and seafarers transiting international waterways is simply unacceptable. India calls upon all parties to exercise restraint, de-escalate tensions, ensure protection of civilians and uninterrupted flow of energy and commerce.
1: He said hostilities continue to destabilize global security, threatening progress and slowing development far beyond their immediate regions. Dr. Jaishankar said India is prepared to do everything possible to help improve the situation, particularly in areas of food and energy security. Union Home Minister Amit Shah will participate in a series of key development programs in Ahmedabad today. He will dedicate the newly constructed WAG-12 locomotive maintenance shed to the nation at the Sabarmati Loco Shed. On this occasion, Mr. Shah will also flag off the high horsepower WAG-12 electric locomotive. Later in the day, Mr. Shah will reach the Sabarmati Railway Station to dedicate various station redevelopment projects to the public. During the event, the Home Minister will also flag off the nation's first liquefied natural gas or LNG-powered demu train, marking a major eco-friendly milestone for Indian Railways. Mr. Shah will also attend an event in Shela on the occasion of the 92nd birth anniversary of Acharya Padmasagar Suri Swarji Maharaj. In men's cricket, first one-day international of the three-match series between India and West Indies will be played today at the Greenfield International Stadium in Thiruvananthapuram. The match will start at 2 p.m. Indian time. Both Rohit Sharma and Virat Kohli return to India's ODI lineup after a two-month break from this format. Shubman Gill will lead Team India for this ODI series, while Shai Hope captains the West Indies. More from our correspondent.
3: The enthusiasm among cricket fans, which surged from the opening of ticket sales, has reached its peak with the arrival of both teams in Thiruvananthapuram. Cricket fans in the city are hoping to see India make a strong start in the opening match of the three-match ODI series. Tight security arrangements have been put in place at Thiruvananthapuram in connection with the India-West Indies match. Smithy M. Palluruthi, Akashvani News, Thiruvananthapuram.
1: The Char Dham Yatra in Uttarakhand has been suspended till today in view of adverse weather conditions. Disaster Management Secretary Vinod Kumar Suman said the decision has been taken in the interest of pilgrims' safety. Pilgrims have been advised to keep track of weather conditions and follow the guidelines issued by the administration. Mr. Suman said the pilgrimage will resume only after the weather conditions improve. All public sector banks and regional rural banks will remain open today for the convenience of customers. This step has been taken in view of the proposed three-day nationwide bank strike called by the United Forum of Bank Unions from tomorrow. RBI has granted approval for all bank branches, offices, ATM link branches and currency chests to remain fully operational today. And in badminton, India's ace shuttler PV Sindhu advanced to the women's singles quarterfinals at the Asian Games after defeating Japan's Tomoka Miyazaki in the round of 16 in the Ichinomiya City Municipal Gymnasium in Ichinomiya. India are currently placed 10th in the medal standings and its overall tally has reached 30 with 4 gold, 12 silver and 14 bronze.
4: आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि जीपीएस आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
5: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या प्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
4: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
6: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 गिगावॉट क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 केवळ 2.8 गिगावॉट होती. जुलै 2026 ती 165 गिगावॉट झाली. पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
4: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार तसंच बसस्थानकांवर सुरू आहे. एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबर पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 10:15 झालेले आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश. रसिका हो, मनस्पर्शी कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत एका छान अशा बोधकथेनी. आजच्या आपल्या बोधकथेचं नाव आहे मूर्खांची संगत कायमच वाईट. आपल्याला माहितीच आहे की राजा कृष्णदेवराय त्यांच्या दरबारामध्ये अनेक विद्वान होते, पण ते नेहमी बाहेर जाताना, बाहेर कामासाठी जाताना, आपल्या राज्यातल्या जनतेची पाहणी करायला जाताना आपल्या सोबत तेनाली रामलाच घेऊन जात असत. कारण तेनाली राम हा सर्वार्थाने हुशार आहे आणि तिथे आलेल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देताना तेनाली रामची आपल्याला मदतच होईल हा त्यांचा दृढ विश्वास होता. पण दरबारातले जे इतर विद्वान होते त्यांना मात्र ही गोष्ट खटकायची की दरवेळी तेनालीरामलाच का म्हणून महाराज बरोबर घेऊन जातात. आता त्यांनी एकदा धीर करून ठरवलं. महाराज त्या दिवशी अतिशय आनंदामध्ये निवांतपणे बसलेले होते. ही सगळी विद्वान मंडळी राजा कृष्णदेवराय यांच्याकडे गेली आणि म्हणाली की महाराज, तुम्ही ज्या वेळेला गावाची पाहणी करायला जाल ना त्यावेळी या वेळेला आम्हाला घेऊन जा आणि तेनालीरामनजींना मात्र बरोबर घेऊ नका. त्यावर राजाने विचारलं, का बरं असं का? अहो, कारण मग आम्हाला शिकण्याची संधी कधी मिळणार आणि मग राज्यामध्ये काय चाललं आहे हे आम्हाला कसं कळणार? आम्ही सुद्धा राज्याचे मंत्री आहोत ना. असं सांगितल्यावर महाराजांना वाटलं ठीक आहे. महाराज त्यांचं जनतेवर मुलासारखं प्रेम होतं. आपल्या जनतेला काही अडचणी नाही येत ना, आपल्या गावातले शेतकरी सुखी आहेत ना, या सगळ्याची पाहणी करण्यासाठी महाराज नेहमी स्वतःचा वेश पालटून जात असत. याचं कारण असं की त्यांना खात्री होती की राजा बनून जर आपण जनतेला विचारायला गेलो तर भीतीने आपल्याला कोणी खरं काहीही सांगणार नाही आणि मग आपल्या राज्यातली परिस्थिती आपल्याला कळणारच नाही. आणि म्हणून ते नेहमी वेश पालटून जनतेची दुःख, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बाहेर पडत असत. यावेळी सुद्धा त्यांनी आपला वेश पालटला. सोबतच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांचा वेश पालटण्यासाठी सांगितलं आणि यावेळी तेनालीरामजींना न घेता ते शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघून गेले. ते एक छोटंसं गाव होतं. त्या गावातले शेतकरी अतिशय कष्टाळू होते आणि खूप मेहनतीने त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड करून ऊस पिकवलेला होता. तिथे गेल्यावर काय झालं त्याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: तर मंडळी संध्याकाळची वेळ होती आणि आता सगळ्यांच्या शेतामधलं काम संपलेलं होतं आणि शेतकरी निवांतपणे चहा पीत बसलेले होते. त्या शेतकऱ्यांमध्ये चार पाच शेतकरी चांगले तरुण होते आणि त्यामध्ये दोन वृद्ध शेतकरी सुद्धा तिथे शेताच्या बांधावर बसलेले होते. महाराज आणि अर्थातच त्यांच्या दरबारातले मंत्री तिथे पोहोचले आणि मग महाराजांनी अतिशय प्रेमाने शेतकऱ्यांना विचारलं, काय मग यंदा पीक पाणी कसं काय? त्यावर शेतकरी म्हणाले, परमेश्वराची कृपा आहे महाराज, आमच्या मेहनतीला त्यांनी चांगला न्याय दिलाय. यंदाच्या वर्षी पाऊसही खूप छान झाला आणि त्यामुळे आपण बघताच आहात शेतामध्ये पीक उत्तम आलेलं आहे. हे बघा आमच्या शेतामध्ये ऊस किती छान आलेले आहेत आणि ऊसानी सगळं शेत डवरलेलं आहे. हे ऐकून महाराजांना समाधान झालं. मग त्यांना शेतामध्ये काम करताना कुठल्या अडचणी येतात, त्यासाठी ते काय काय उपाययोजना करतात, शेतामध्ये कशाप्रकारे कष्ट करतात आणि आपलं शेत फुलवतात याची प्रेमाने चौकशी महाराजांनी केली. ते सगळं झाल्यानंतर मग महाराजांनी एका शेतकऱ्याला आपल्याजवळ बोलावलं आणि विचारलं, बरं आपले महाराज आहेत ना? हो हो हो. महाराजांचं काय? त्या महाराजांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हो? आपले महाराज कसे आहेत? हा प्रश्न ऐकल्यावर त्या शेतकऱ्याला समजलं की हे महाराजांना चांगले ओळखणारे गृहस्थ आहेत आणि आता आपण महाराजांबद्दल काय सांगू काय बोलू ते लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. शेतकरी बिचारा मनामध्ये घाबरला. तेव्हा महाराज म्हणाले, घाबरू नका, अगदी मोकळेपणाने सांगा. मी काही महाराजांना जाऊन सांगणार नाही आहे तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोललात ते. शेतकरी म्हणाला, अहो महाराजांबद्दल आम्ही काय बोलणार, खरोखर ते लाख मोलाचे आहेत, आमच्या हिताचा विचार करतात, आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करतात आणि समजा कधी कर्ज झालं असेल तर मदत देतात. महाराजांबद्दल काय बोलणार, अहो महाराज या ऊसासारखे आहेत बघा. ऊसासारखे आहेत? राजा कृष्णदेव राय यांना त्या शेतकऱ्याच्या बोलण्याचा अर्थ उमगला नाही. पुढे काय झालं याची उत्सुकता तुम्हाला आहेच, पण आता मात्र वेळ झालेली आहे काही संदेश ऐकण्याची. ते संदेश आपण ऐकूया आणि मग आपल्या उर्वरित बोधकथेकडे आपण वळणार आहोत.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TIAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
4: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 30 सितम्बर 2026 तक, तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.

तर रसिकहो, शेतकरी असं म्हणाला की महाराज ना महाराज अगदी या ऊसासारखे आहेत. राजाची उत्सुकता आणखी वाढली. त्याने त्या शेतकऱ्याला विचारलं, ऊसासारखे म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला महाराजांबद्दल. आता तिथे जमलेले जे विद्वान होते ते या वाक्याचा अर्थ लावायला लागले. एक विद्वान म्हणाला, महाराज ऊस कसा साखरेसारखा गोड असतो ना आणि पांढरा शुभ्रसुद्धा असतो, तर तुम्ही अगदी गोड आहात असं यांना म्हणायचे. दुसरा म्हणाला की तुम्ही कसे ऊसासारखे ठिसूळ आहात असं यांना म्हणायचे. असं वेगवेगळं चर्विश्चरण ऐकून महाराजांना राग आला. त्यांना काय म्हणायचे हे त्यांना स्वतःलाही नीट सांगता येईना, आणि तिथल्या विद्वानांनी त्याचा वेगवेगळा अर्थ आणि तर्कवितर्क करायला सुरुवात केली, त्यामुळे महाराजांना राग आला. महाराज संतापलेत हे एका वृद्ध शेतकऱ्याच्या लक्षात आलं. तो काठी टेकत टेकत महाराजांजवळ आला. त्यांनी महाराजांना वाकून मुजरा केला आणि म्हणाला, महाराज मला या शेतकरी दादाच्या विधानाचा अर्थ नीटसा कळतोय, मी आपल्याला सांगू का? त्यावर महाराज म्हणाले, ठीक आहे सांगा. मग तो वृद्ध वेशातला शेतकरी म्हणाला, महाराज बघा हां, ऊस कसा गोड असतो आणि शुभ्र सुद्धा असतो, त्यामुळे आपल्या राज्यात जे सचोटीने वागणार आहेत, चांगलं काम करणारे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही ऊसासारखे गोड आहात. पण जी माणसं काम चुकार आहेत, काम करायला मागे पुढे पाहतात, आपल्या कामामध्ये कुचराई करतात, किंवा राज्यामध्ये चांगले नागरिक बनून राहत नाहीत, त्यांच्यासाठी मात्र तुम्ही कडक आणि कठोर आहात या ऊसाच्या दाणक्यासारखे. असं म्हणून तिथला एक ऊस उचलून तिथेच तोंड लावायला आलेल्या एका जनावराच्या पाठीमध्ये त्या म्हाताऱ्या आजोबांनी ऊसाचं दाणकं घातलं. हे सगळं करून दाखवल्याबरोबर महाराजांनी त्या म्हाताऱ्या आजोबांकडे एक टक पाहिलं आणि तोपर्यंत हसून तेनाली रामांनी आपल्या दाढी मिशा उतरवल्या आणि मूळ रूपात प्रगट झाला आणि महाराजांना म्हणाला, महाराज याचा अर्थ असा की प्रसंगी तुम्ही जितके गोड असता, जितके मदत करायला तत्पर असता, तितकेच चोरांना आणि कपटाने वागणाऱ्यांना कठोर दंड द्यायला सुद्धा तुम्ही मागे पुढे बघत नाही, आणि म्हणूनच तुम्ही या ऊसासारखे गोड पण प्रसंगी टणक, लवचिक आणि कणखर आहात. हे ऐकून महाराजांना अतिशय आनंद झाला. मग सगळेच जण आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाले. मग बाकीच्या मंत्र्यांना महाराजांनी आपल्या जवळ बोलावलं. त्यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली होती. महाराज म्हणाले, आता आपल्याला समजलं दरवेळी मी तेनालीरामलाच का बरोबर घेऊन जातो, तर तेनालीरामला प्रसंगावधान आहे, कुठे कसं वागावं आणि कोण काय बोलतंय त्याचा योग्य अर्थ लावण्याची क्षमता फक्त तेनालीजवळच आहे, आणि म्हणून यापुढे माझ्या प्रत्येक दौऱ्यामध्ये तेनालीराम माझ्याबरोबर नेहमी असेल.

आणि यावरून आता कोणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराजांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये सांगितल्यामुळे बाकीचे मंत्री ओशाळून गेले आणि तेनाली रामला मात्र समाधान वाटलं.

रसिक हो मनस्पर्शी कार्यक्रमातली बोधकथा आवडली अशा प्रतिक्रिया मंगेश म्हात्रे, सुहास पांडे, वसुमती ठोसर, प्रमोद राऊत, संतोष शिंदे आणि दीपा पालकर या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता आपण वळणार आहोत मनस्पर्शी कार्यक्रमातल्या आपल्या आठवणीतल्या कवितेकडे. आपली आठवणीतली कविता आहे कवी मंगेश पाडगावकरांची जिप्सी या कविता संग्रहातली आणि कवितेचं नाव आहे कधी एकदा. कवितेचं नाव आहे कधी एकदा. कधी एकदा अनंत अथांग आकाशाखाली उत्तर दक्षिण गिरकी घेऊन वाहत भरारा म्हणाला वारा जीर्ण विचारांची जीर्ण संकेतांची वाहून नेऊन सुकली पाने निर्मळ मोकळी करीतो राने. तोच खळाळत धुंद उसळत नदी धावली आणि म्हणाली लोकमाता मी लोकसेवेचे माझे हे व्रत जाते मी वाहत आणि फुलवित काठा काठांनी दोन्ही हातांनी फुलांची फळांची समृद्ध सृष्टी स्पर्शात माझी या अमृतवृष्टी.

तोच कडाडत गर्जत गर्जत बिजली त्वेषात जळत विद्युत, तोच कडाडत गरजत गरजत वदली त्वेषात जळत विद्युत, मूर्ती भंजक मी जागृत तमी करुन प्रहार भेदिते अंधार, माझीच शक्ती देतसे मुक्ती जीर्ण आकारास जीर्ण प्रतिमास, बाजूस कोठे लपून होते हिरव्या तृणात फूल इवले उभे एकले, वनपरीचे स्वप्नच जणू तिच्या नकळत मागे राहिले आणि उमलले, इंद्रधनुष्यच अथवा लाजरे भूमीला स्फुरले, रंगांच्या कोवळ्या जाहल्या पाकळ्या ऐकूनी नदीचे वायूचे शब्द निश्चल निःशब्द फूल इवले उभे राहिले, तयास वाटले काही बोलावे हृद्गत पुले काही सांगावे, अधीर लाजऱ्या अधरांमधून फुटेना शब्द फूल इवले शांत निःशब्द, तयाचे हृद्गत ऐकण्यासाठी थांबला जरा खट्याळ वारा, थांबली बिजली नदीही थांबली आतुर दिशाही जाहल्या दाही, थरथरल्या तोच पाकळ्या थरथरल्या तोच पाकळ्या, साठविलेले सारे मनातले उचंबळले, अनंत थांग आकाशाखाली गंधित मौनास इवल्या फुलाच्या फुटला अंकुर कोवळ्या स्वराचा, सारे साठवून सारे आठवून फूल म्हणाले उमलते मी उमलते मी।

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि बोध कथा आणि आठवणीतली कविता आवडल्याची प्रतिक्रिया शुभांगी कारेकर यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचेही मनापासून आभार।

0: रसिकहो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की भाज्या आणि फळं खा, खास करून भाज्यांमुळे आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं असं आपण म्हणतो. आणि आता भाज्या आहारात किती महत्त्वाच्या आहेत याचा विचार सगळेच करायला लागलेत. आणि म्हणूनच किचन गार्डनचा पर्याय बरेच लोक निवडायला लागलेत. किचन गार्डनचा मोठा फायदा म्हणजे आपल्याला भाज्या तर मिळतातच, पण शिवाय त्या रसायनांपासूनही मुक्त अशा मिळू शकतात. जर किचन गार्डनिंगचा गांभीर्याने विचार केला तर पैशाची बचतही होईल आणि आपल्याला हव्या तशा ताज्या ताज्या भाज्याही मिळतील. आता टेरेस गार्डन बनवण्यासाठी काय काय करावं लागतं याविषयी आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.
1: अरे मैं तर हा सा रागा वाचा, हाय मोठा दिलवाला.

चाचा मियां सलाम तुम्हाला, दादा बाबा ना राम राम केला, चाचा मियां सलाम तुम्हाला, सारे लोकात झोकात खुशीच्या नादात मस्ताना।

राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला सारे लोकात धोकात खुशी चा नादा तो मस्ताना आला अलबेला आला आला जय राम माला अलबेला आला आला जय राम माला।

तर मंडळी मनस्वर्शी हा कार्यक्रम आवडतोय असं हेमंत धोंडे, संजय गांधी आणि दीपाली विचारे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आम्हाला कळवलंय, त्यांचे मनपूर्वक आभार. तर आपण आता बोलत होतो टेरेस गार्डन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इमारतीच्या स्थिरतेची तपासणी करावी, कारण रोपांचं वजन जर वाढलं तर छत मजबूत असायला हवं. छत वॉटरप्रूफ आणि गळतीमुक्त बनवणं हे सगळ्यात आवश्यक असतं. टेरेस गार्डनसाठी ट्रे प्लॉटर्स किंवा पॉट्स उपयुक्त असतात. मातीच्या कुंड्यांचाही वापर करता येतो. सिमेंटच्या कुंड्या मात्र वापरू नयेत, कारण त्या जड असतात, त्याचं वजन येऊ शकतं. आता टेरेस गार्डनसाठी उपयुक्त भाज्या कुठल्या कुठल्या, तर यामध्ये गाजर, बीट, मुळा, कांदा, लसूण, टोमॅटो, काकडी, मिरची, भोपळा, दोडका, पालक, मेथी,

न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि 100° एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकता आहात. मन की बात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा संस्कृत अनुवाद आपण थोड्याच वेळात ऐकू शकणार आहात.

न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:06:59 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, आजची रंजक सफर आहे ठुमरी सम्राज्ञी शोभा गुरटू यांची. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. शास्त्रीय संगीतामध्ये त्या पारंगत होत्याच, पण उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. त्यांचं अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकांना विशेष आवडायचं. लोकांनी ठुमरी सम्राज्ञी म्हणून शोभा गुरटू यांना नावाजलं होतं. रसिकाओ, आता फक्त तुम्ही एकच करायचंय, आजची ही रंजक सफर ठुमरी सम्राज्ञी शोभा गुरटू यांची आहे. तुम्ही फक्त लक्षपूर्वक कार्यक्रम ऐकायचाय, म्हणजे मग 12:30 जी प्रश्नोत्तर आम्ही तुम्हाला विचारू त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देता येईल.

तर रसिकहो, शोभा गुरुटू यांचं लग्नाच्या आधीचं नाव होतं भानुमती शिरोडकर. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव इथला. संगीताचं प्रारंभिक शिक्षण त्यांनी आपल्या आईकडे म्हणजे नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांच्याकडून घेतलं. मेनकाबाईंनी गाण्याचं शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्ताद अल्लादिया खान यांच्याकडून घेतलं होतं. शोभाताईंचं शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण त्या लहान असताना उस्ताद भुर्जी खान यांच्याकडे सुरू झालं. ते उस्ताद अल्लादिया खान यांचे धाकटे सुपुत्र होते. शोभाताईंची ग्रहण शक्ती आणि प्रतिभा यामुळे भुर्जी खानांच्या कुटुंबानी या मुलीला आपल्या

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: ठुमरी सम्राज्ञी शोभा गुरटू यांच्याविषयी आजच्या रंजक सफर कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश। उपशास्त्रीय संगीताची गायकी ही तर शोभाताईंची खासियत होती। ज्या वेळेला त्या शास्त्रीय गायन सादर करत असत त्यावेळेला शास्त्रीय संगीतातील आलापी अत्यंत खुबीनी त्या वापरायच्या। गायिका बेगम अख्तर, उस्ताद बड़े गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता। शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते। त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा चित्रपटांमध्येही पार्श्वगायन केलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं तो म्हणजे कमल अमरोहींचा पाकीजा हा चित्रपट, त्यानंतर फागुन, त्याचप्रमाणे मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटासाठीही त्यांनी पार्श्वगायन केलं आणि या मैं तुलसी तेरे आंगन की साठी गायलेल्या सैया रूठ गए या गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचं पारितोषिक मिळालं। सामना, लाल माती यासारख्या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा शोभाताईंनी पार्श्वगायन केलेलं आहे।

रसिको, मैं तुलसी तेरे आंगन की साठी गायलेल्या सैया रूठ गए या गाण्याबद्दल फिल्मफेअरचं उत्कृष्ट पार्श्वगायिकेचं नामांकन शोभाताईंना मिळालेलं होतं. गझल, मराठी नाट्यसंगीत हे गायन प्रकार त्यातसुद्धा त्यांनी श्रोत्यांची दाद मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये शोभाताईंनी संगीत कार्यक्रमांसाठी देशविदेशामध्ये दौरे केले. त्यांचा मुलगा त्रिलोक गुरटू याच्या झ्याज संगीताच्या ध्वनिमुद्रिकेसाठीही शोभाताईंनी गायन केलेलं आहे. 2000 भारताच्या गणराज्याला 50 झाल्याप्रित्यर्थ भारतातील मान्यवर गायक आणि संगीततज्ञांच्या गटांनी एकत्रितपणे गायलेलं जनगणमन हे भारताचं राष्ट्रगीत गाण्याचा सन्मानसुद्धा शोभाताईंना प्राप्त झाला होता. अनेक पुरस्कार आणि सन्मान शोभाताईंना प्राप्त झालेले होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना 2002 पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे लता मंगेशकर पुरस्कार, शाहू महाराज पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार शोभाताईंना प्राप्त झालेले होते.

रसिका हो, ठुमरी सम्राज्ञी शोभा गुरुटो यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत. ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती अशा अनेक उपशास्त्रीय संगीत प्रकारांवर शोभाताईंचं प्रभुत्व होतं आणि ठुमरी ही तर त्यांची खासियत होती.

0: सर पर्सनल लोन ऑफर है।
1: पुनः ब्लॉक करून टाकतो।
0: सर फ्री ट्रिप टू दुबई।
1: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही। प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर। कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
3: आपका स्मार्टफोन हो या हेडफोन, अप्लायंसेस हो या कार, क्या वो रॉकेट जो आपके डिवाइस पे सैटेलाइट सिग्नल्स भेजता है? हर वो चीज जिसे पाने के लिए हम कभी दुनिया की तरफ देखते थे, आज खुद बनाते हैं और पूरी दुनिया तक पहुंचाते हैं। एक सोच से शुरू हुआ ये सफर और 12 साल में इंडिया की इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग 6 गुना बढ़ी, मोबाइल फोन्स 32 गुना और एक्सपोर्ट्स 84% बढ़ गए। मेक इन इंडिया ने इंडिया को ग्लोबल स्टेज पर दी एक मजबूत पहचान।
4: भारत ग्लोबल बिजनेसेस के लिए नए अवसरों का केंद्र बन रहा है, इसलिए मेक इन इंडिया, इनोवेट विद इंडिया, स्केल फॉर द वर्ल्ड।
5: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला। त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं।
6: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला। तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला।
5: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं। त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता।
7: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून। लेखक आहेत नितीन साळुंखे। ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला। जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज।

न्यूज ऑन एअर ॲप आणि 100° मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नोत्तरांची. पहिला प्रश्न असा आहे की शोभा गुरटू यांचं लग्नाच्या आधीचं नाव काय होतं. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शोभा गुरटू यांचं पूर्वाश्रमीचं किंवा लग्नाच्या आधीचं नाव काय होतं. उत्तरासाठी दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत. मुंबई बाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही.

0: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपला पहिला प्रश्न असा होता की ठुमरी सम्राज्ञी शोभा गुरटू यांचं पूर्वाश्रमीचं नाव किंवा लग्नाच्या आधीचं नाव काय होतं. याचं योग्य उत्तर आहे भानुमती शिरोडकर, हे त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं. अमोल यादव यांनी प्रश्नाचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्या सगळ्या श्रोत्यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यांची नावं आता मी वाचणार आहे. दीपा पालकर, उषा देसाई, दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत, शुभलक्ष्मी मस्तकार, मिलिंद चाफेरकर, अनिल आणि माधुरी जोशी, प्रमोद कारखानीस, शिल्पा तोडणकर, काशीनाथ क्रमवंत, ईश्वरदास शेट्टी आणि वसुमती ठोसर यांनी प्रश्नाचं योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. खरं म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यातच आम्हाला आनंद मिळतो, समाधान मिळतं. त्यामुळे एखाद्या वेळेला तुमचं उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर करा. आता लगेचच आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की अनेक मानसन्मान पुरस्कार शोभा गुरटू यांना मिळाले. त्यांना पद्मभूषण पुरस्कार किती साली मिळाला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शोभा गुरटूंना पद्मभूषण पुरस्कार किती साली मिळाला? दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही.
1: अठराशे 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

तर रसिकाहो, आपला प्रश्न होता की शोभा गुरुटूंना पद्मभूषण पुरस्कार किती साली मिळाला? याचं योग्य उत्तर आहे 2002 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. योग्य उत्तर देणारे आमचे श्रोते आहेत श्रद्धा कर्णिक, अरुण सोमवंशी, बालाजी जोनकल्ले, शुभांगी राणे, मिलिंद टिपणे, संजय गांधी, मंगला शेठ, वसुमती ठोसर, अमोल यादव, काशीनाथ क्रमवंत, प्रमोद कारखानीस, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रमोद राऊत, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, उषा देसाई आणि दीपा पालकर, सर्वांचे मनपूर्वक आभार. रसिकहो, आता मात्र आपला निरोप घेण्याची वेळ आली. रेनबो वाहिनीचे दुपारचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आर जे वनश्री. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता मी अर्चना दिनेश आपल्या सगळ्यांचा एका गाण्यामधून निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

0: युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश पुढे नेल्याचं त्यांनी सांगितलं. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं ते म्हणाले. विविध राज्यातल्या पोषण महा उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभाशोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी विशेषतः युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे. ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली आहे. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला तर केपटाऊनजवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या 2 प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: अंगानी इति मन्यन्ते स्म. इदमेव व्यक्तिगत मार्गदर्शनं जीवनोपयोगी शिक्षा च गुरुकुल व्यवस्थायां आधुनिक कक्षा केन्द्रित शिक्षणात् पृथक् करोति.
3: अस्तु महोदयः.
4: अग्रेसरामः, श्रुतिपरम्परायाः विषये किञ्चित् वदन्तु.
2: श्रुतिपरम्परा भारतीयज्ञानपरम्परायाः महत्त्वपूर्णमौखिकपद्धतिः अस्ति. श्रुति इत्यस्य सामान्य अर्थः अस्ति यत् श्रुतम्. अस्यां परम्परायां गुरुः वेदानां शास्त्राणाञ्च ज्ञानं शिष्याय मौखिकरूपेण प्रेषयति स्म. तथा च शिष्यः तत् सावधानेन श्रुत्वा पुनरावर्तयन् कण्ठस्थञ्च करोति स्म. न केवलं शब्दानां स्मरणे अपि तु उच्चारणस्य, स्वरस्य, परिमाणस्य, क्रमस्य च यथार्थतायां विशेषम् अवधानं दत्तम् आसीत्. नियमित अभ्यासेन छात्राणां स्मरणशक्तेः एकाग्रतायाः च विकासः अभवत्. एवं श्रुतिपरम्परा प्राचीनज्ञानस्य विशेषतः वेदानां संरक्षणे महत्त्वपूर्णां भूमिकां निर्वहत्. अद्यत्वे डिजिटल् साधनानाम् उपलब्धता अस्ति चेदपि एषा परम्परा अस्मान् सावधानेन श्रोतुम् अवगन्तुं सम्यक् रूपेण ज्ञानं दातुं प्राप्तुं च प्रेरयति.
3: सम्यक् उक्तं महोदयः. अग्रे सरामः. अग्रे प्रष्टुमिच्छामि यत् गुरुकुलस्य छात्राणां कृते कोपदेशः दातुमिच्छसि भवान्?
2: गुरुकुलस्य छात्रान् अहं कथयितुमिच्छामि यत् ते केवलम् अध्यापने पाण्डित्यकर्मणि वा एव सम्भावनां सीमितं न कुर्युः. अनुशासनम्, एकाग्रता, नैतिकमूल्यानि गुरुकुलात् प्राप्ताः अध्ययनक्षमताः च तेभ्यः अनेकेषु आधुनिकक्षेत्रेषु प्रगतिं प्राप्तुं साहाय्यं कर्तुं शक्नुवन्ति. ते संस्कृतशास्त्रेण सह सङ्गणकान्, अथ दत्तांशं विज्ञानम् उत वा अङ्कीयतन्त्रज्ञानं च अध्ययनं कृत्वा आधुनिकमाध्यमेन भारतीयज्ञानं विश्वं प्रति नेतुं शक्नुवन्ति. आयुर्वेदे रुचिं धारयन्तः छात्राः योगक्षेत्रे आधुनिकशोधकार्ये, प्रशिक्षणे, मार्गदर्शने च भागं गृहीतुं शक्नुवन्ति. एतत् अतिरिच्य तेषां कृते लेखने, अनुवादे, प्रसारमाध्यमेषु, प्रबन्धनकार्येषु, समाजसेवायाम्, उद्यमशीलतादिषु क्षेत्रेषु अपि अवसराः सन्ति. अतः ते स्वीय पारम्परिकरीत्या प्राप्तशिक्षां दुर्बलतां न अपि तु विशेषशक्तिं मत्वा आधुनिककौशलान् योजयित्वा अग्रे गच्छन्तु इति.
3: सम्यक् महोदयः. महोदय, भवता प्रकल्पिताय बहुमूल्यसमयदानाय, ज्ञानानुरञ्जकसाक्षात्काराय च भूयशः धन्यतावचांसि प्रकटयन् आकाशवाणीति पक्षतः अहं पुनीतत्रिपाठी नौमि.
2: भवतां कृते अपि धन्यवादः पुनीतत्रिपाठी महोदय.
3: अस्तु महोदय, धन्यवादः.
5: सम्प्रति वयम् अग्रेसरामः संस्कृत दिग्दर्शन प्रभागं प्रति, यत्र डॉक्टर साधना शर्मा अस्मान् सूचयति किन्नु खलु प्रचलति संस्कृत जगति, के किञ्च कुर्वन्ति, कुर्वन्तश्च सन्ति संस्कृतस्य प्रचार प्रसाराय इति.
6: संस्कृतोत्सव प्रदर्शिनी 5.2 इत्यस्य अन्तर्गतं संस्कृतिः हि संस्कृताश्रिता इति विषये भारतीय ज्ञान परम्परायाः संरक्षणपूर्वकं विकसित भारतस्य निर्माणस्य च विषये कार्यक्रमः आयोजितः. सितम्बर मासस्य 24 दिनाङ्के वैश्विक विदुषी फोरम द्वारा मृणालिनी देसाई द्वारा विरचितायाः निशी ग्रन्थ कृतौ संस्कृतस्य प्रभाव विषये मासांत व्याख्यानमाला आयोजिता। सितंबर मासस्य पंचविंशति दिनांके राष्ट्रस्य जयचेतनायाः प्रतीकरूपेण वंदे मातरम् समूह गान कार्यक्रमे सहभागितायाः आह्वानं कृतम्। सितंबर मासस्य चतुर्विंशति दिनांके कामेश्वर सिंह दरभंगा संस्कृत विश्वविद्यालये राष्ट्रीय सेवा योजना दिवसेन सह पूर्व गणतंत्र दिवस चयन स्पर्धा आयोजिता। अस्यैव विभिन्नेषु महाविद्यालयेषु राष्ट्रकविः रामधारी सिंह दिनकरस्य जयंती विविध कार्यक्रमैः आचरिता। अस्मिन् विश्वविद्यालये प्रस्तावित दीक्षांत समारोहस्य आयोजन विषये उपवेशनं जातम्। अस्यैव विश्वविद्यालयस्य शिक्षा शास्त्र विभागस्य सहायक प्राध्यापकस्य डॉक्टर गोपाल कुमार महतो इत्यस्य निधनानन्तरं शोकसभा आयोजिता। जगन्नाथ संस्कृत विश्वविद्यालयस्य पूर्वकुलपतिः परमवैयाकरणः प्रोफेसर किशोर चंद्र पाढिः दिवंगतः।
7: साधुवादाः साधना वर्यायै। स्नेहपूर्णाः श्रोतारः, वयं सर्वेऽपि जानीमः यत् बालाः अस्माकं जीविताः अमूल्य निधयः भवन्ति। तेषां मार्गदर्शनाय बाल मनोवल्लरी इत्याख्ये अग्रिमे भागेऽस्ति कोमलकण्ठिका कामना।
8: अयि भो बालाः, अद्य वयं एकां कथां शृणुमः। एकस्मिन् वने एकः विशालः गजः निवसति स्म। सः श्वसक्तया अतीव गर्वितः आसीत्। एकदा सः वृक्षस्य अधः विश्रामं कुर्वन् आसीत्। तत्र एकः लघु मूषकः तस्य शरीरस्य उपरि धावितुं प्रारब्धवान्। गजः क्रुद्धः अभवत्। सः अवदत्, कः मम निद्रामभङ्गं करोति? मूषकः भयभीतः अवदत्, क्षम्यतां गजराज, मया आज्ञानात् एतत् कृतम्। गजः हसित्वा अवदत्, त्वं तु अतीव लघु असि, त्वया मम किं सहायं भवितुं शक्नोति? मूषकः विनम्रतया अवदत्, लघु अस्मि, किन्तु कदाचित् अहमपि भवतः सहायं करिष्यामि। गजः तस्य वचनं श्रुत्वा तम् अशम्यत्। कतिपय दिनानन्तरं गजः व्याधस्य जाले बद्धः अभवत्। सः बहु प्रयत्नं कृतवान्, किन्तु जालात् मुक्तः न अभवत्। तस्य क्रन्दनं श्रुत्वा मूषकः तत्र आगच्छत्। सः स्वस्य तीक्ष्णैः दन्तैः जालं कर्तित्वा गजं मुक्तवान्। गजः प्रसन्नः भूत्वा अवदत्, मित्र, अद्य अहं ज्ञातवान् यत् कोऽपि जनः लघु न भवति, सर्वे कदाचित् परस्परं सहायं कर्तुं शक्नुवन्ति। मूषकः हसित्वा अवदत्, अतः सर्वेषां सम्मानं करणीयम्। अनेन ज्ञायते यत् कस्यापि तिरस्कारः न करणीयः।
7: उत्तमम्। साधुवादान् समर्प्य वयम् आशान्विताः भवामः यत् अस्माकं देशस्य भावि नागरिकेभ्यः उपर्युक्तः विषयः रोचकः स्यादिति। मित्राणि, अस्माकं देशः अनेक वर्णैः, भाषाभिः, वेशभूषाभिः, व्यञ्जनैश्च युक्तः समग्रः सजीवश्च इन्द्रधनुषः अस्ति। अस्य इन्द्रधनुषस्य कैश्चित् भाषिक वर्णैः सह एकं भारतं श्रेष्ठं भारतम् इत्युपक्रमे अस्माकं सम्मुखे अस्ति निधिः झाः। सः श्रावयति कानिचन विभिन्न भाषाभाषित वाक्यानि।
9: प्रथमं वाक्यम् अस्ति, भारतीय नारी स्वावलम्बनस्य प्रतीका अस्ति। हिंदी भाषा में भारतीय नारी आत्मनिर्भरता की प्रतीक है। नेपाली भाषा में भारतीय नारी आत्मनिर्भरता की प्रतीक हुन। द्वितीयं वाक्यम् अस्ति, नारी स्वातंत्र्यम् तस्याः जन्मसिद्धम् अधिकारः। हिंदी भाषा में नारी की स्वतंत्रता उसका जन्मसिद्ध अधिकार है। नेपाली भाषा में नारी को स्वतंत्रता उनको जन्मसिद्ध अधिकार हो। तृतीयं वाक्यम् अस्ति, नारी न केवलं शक्तिः, सा परिवर्तनस्य प्रेरणा अपि अस्ति। हिंदी भाषा में नारी केवल शक्ति नहीं, वह परिवर्तन की प्रेरणा भी है। नेपाली भाषा में नारी केवल शक्ति मात्र होइना, उन्हीं परिवर्तन की प्रेरणा पनि हुन। चतुर्थं वाक्यम् अस्ति, यत्र नारी सम्मानिता तत्र समाजः प्रगति पथं गच्छति। हिंदी भाषा में जहां नारी का सम्मान होता है, वहां समाज प्रगति करता है। नेपाली भाषा में जहां नारी को सम्मान हुन्छ, त्यहां समाज प्रगति तर्फ अघि बढ़च। पंचमं वाक्यम् अस्ति, नारी स्वप्नान पश्यति तान च साकारयति। हिंदी भाषा में नारी सपने देखती है और उन्हें साकार करती है। नेपाली भाषा में नारी सपना देखी छन र तिनलाई साकार गर्छिन्। धन्यवाद।
5: धन्यवाद भरित भावैः साधुवादः समर्प्यन्ते।